सिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. आपल्या दैनिक स्वर तरंग कार्यक्रमात आनंदी मनाने मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. रसिक हो, कामाच्या धावपळीत आता थोडा विराम घेऊया. आपल्या आवडीच्या जेवणाचा आस्वाद घ्या यावेळी, आणि त्यासोबत एका मनाला आनंदी देणारी सुरेल गाण्यांचा आस्वाद तुम्ही अवश्य घ्या. जेवत रहा आणि आमच्यासोबत या संगीतमय वातावरणात आनंदाने भोजन घ्या. प्रस्तावनेत विलंब न लावता या गोड गणेश भक्ती गाण्याने या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करीत आहोत.

देशभक्ती गाण्यानंतर रसिक हो आता ऐकूया मंगेश पाडगावकरांच्या शब्दांनी सजलेले हे सुंदर भावगीत. या जन्मावर या जगण्यावर

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. रसिक हो या भापूर्ण गाण्यानंतर यावेळी चला ऐकूया हे पुढील द्वंद्वगीत. धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेरीत जाऊ आज प्रीत साजना. रसिक हो या गाण्यात तुझ्या सोबत गाताना सगळं जग विसरून जावं आणि फक्त आपणच राहावं असं भास होतो. तर चला अनुराधा पौडवाल व शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात ऐकूया हे पुढील मधुर गीत.

रसिक श्रोत्यानो, पोट भरलं की मन ही प्रसन्न होते आणि त्या आनंदाला संगीताची साथ मिळाली की आपला दुपार आणखी सुंदर होतं. जेवत रहा आणि आमच्यासोबत या संगीतमय वातावरणात रहा. आनंदाने

माळ्या चमळ्या मंदी कोण ग उभी, जयवंत कुलकर्णी अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात आपण ऐकत होता दादा कोंडक्यांचे हे लोकप्रिय युगल गीत. संगीतप्रेमी श्रोत्यानो, AM2 रेडिओ मॉरिशसवरून प्रत्येक गाण्यासोबत एक नवा आनंद अनुभव करा.

आज सोमवार ऑगस्ट महिन्याची तिसरी तारीख म्हणजे आठवड्याचा प्रथम दिवस रसिको हो AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपण ऐकत आहात आपला स्वरतरंग कार्यक्रम. तुम्ही जिथून आपला स्वरतरंग कार्यक्रम ऐकत आहात या कार्यक्रमात तुमचे अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे. श्रोत्यानं मन आनंदी असेल तर दिवसात आनंदाने भरून जातो. चला आणखी एक सुरेल गीताचा आनंद घेऊया. या क्षणी हरिहरन महालक्ष्मी आयर व साथी कलाकार.

संगीतप्रेमी श्रोत्यांनो, घरात नव्या पाहुण्याचं आगमन म्हणजे आनंद, आशा आणि प्रेमाचा एक सुंदर उत्सव. या छोट्याशा पावलांसोबत घरभर हसू, किलबिलाट आणि नव्या स्वप्नांची चाहूल लागते. अशाच या गोड भावनांना सुरांची साथ देणारं पुढचं सुंदर गीत येणार येणार घरी एक नवा पाहुणा. ऐकत रहा आणि या आनंदात सहभागी व्हा.

संगीत प्रेमी श्रोत्यानो केतकी माटी गावकर व सहगायकांच्या आवाजातल्या नजर कत्यार या गाण्यानंतर पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील गाण्याने करीत आहोत. मेरे सपने में कोई आया रे पमेला जय मतकरंद व साथी कलाकारांच्या आवाजातला ह्याच ज्ञानाबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा पहा कार्यक्रम इथे संपत आहे. याच कार्यक्रमात उद्या आमची भेट होईलच. तोपर्यंत इतर कार्यक्रमाचा लाभ तुम्ही अवश्य घ्या. आपले मन प्रसन्न ठेवा, सुरक्षित रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ऑन योन AM2. रसिक मंडळी, या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत प्रवीण कोळी यांच्या समुद्र आवाजात. बाप्पाचे स्मरण करूया, जय जय करूया. नोए पोसा नेत सिवू प्ले.

रसिकमणी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन AM2. रसिकमणी हो कार्यक्रमाच्या आरंभी प्रवीण कोळी यांच्या समुद्र आवाजात आम्ही करणार आहोत बाप्पाचे स्मरण. करूया, ऐकूया घनाधीशा.

रसिक मंडळी, हे मंगलमय वातावरण चालूच ठेवूया AM ट्यूबवर. सध्या मी वाजवित आहोत दीपा, सुचित्रा आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया मंगलागौर.

रसिक श्रोत्यांनी कुठे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी जवेद अली आणि सोनाली सोनवणी यांची सुमधुर आवाजात ऐकूया फील वाला इश्क. रसिक म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो केवल वलांच आणि स्नेहा महादिक यांच्या सुमधुर आवाजात लाजीरा. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.